जग खप खप मुआ, गुरमुख होवै सो एको जाने, एको सेव सुख पावन आ। जी जंत सब शरण तुम्हारी, आपे तर देखे कच्ची पक्की सारी, अंधन आपे कार कराए, आपे मेल मिलावण आ।